शिवतो एकायुको होतो अरोको होतो एकायुको होतो अरोको होतो दुखितो होतो परमेन्द्र महाराज स परमराजिनी तिथि किचं तिथि कमं तिथि लपोचयो निचं परमेन्द्र महाराज वरस परमराजिनी याचः